Gadar 2 film ke sama san ma doin bur nor so so sum kun kan ma khandi chi chi lerim kit manjari echena da film student of the year ke sama san ma doin bur echi chu chi ajab prem ki gazab kahani bhul bhulaiya 2 jabriya jori kedarnath सूर्यवंशी केसरी हम्टी शर्मा की दुल्हनिया शुक्ता जी एयरलिफ्ट फिल्म कक्षा महासन में तो बुर सुजब्लिक उनकर्म खेले चीचे लेरिम राग्रांग सुजब्लिक उनकर्म खेने लिया चे हिंदी के संग्यूर सुजब्लिक उनकर्म खेने चे लिया चे इंजी के संग्यूर आकाशवाणी ईटन आकर रिले या शो सुसन में तो बुर नौ नुक सुज लिया चे नमथर लेरिमा Gesi Chenpo, Shivalasi, Zenau, Chenju Chenmo, Tulku Tenzin Gurmur Buchisi, Monkega, Gurya, Deshenau, Deshnamdal Lerma, San Majikmar, Mutia, Nogor San Matoin Burr. Suzaleo Kunkam Kalichichi, Mon Bogasan Gur, Suzaleo Kunkam Kalichilanchi, Dundrek Lerim, Consulchit, San Matoin Burr. नोन सुजग रोचे लेरम सेरा सुजे क्रो कंकरम चीचे लेरम चरोका नोन सुजग रो कंकरम खलीचे शेद लेरमा नेरु गनबा गोरशी अमचोबक जम यांजिन लमुसी कृष्णनो क्युंचक सुंबा तुमशा ड्रमा केवे शब्दन बरशे लमसल कैबड्रो निंग ओ मुलम सनबतोइन बुर नोन सुजनिसचे हिंदीगे सेंगुर Susanis Gunkarm Lemache, Injigi Singur Susanis Gunkarm Chichi, let him poem of the day. No one of Susanis Gunkarm Chidichi, let him turpan. Susanis Gunkarma, Kenny Lemache, Akishwani, Eton Archer, Relay Shusu, now Pratishik Samachar. Ishuchi, Susanis Gunkarm Kenny Chichi, Regional News, San Baton Burr. Suzanis Gunkarm Kenny Chilanche, let him go meet Rane. Eche Tiger Shiropsi, Nero Gelu Samati, Samudan Burr. No one of Suzagichi, let him put Rane in the film wicket. Suze Kedugunkarm Kalichichi, let him sports scan. Suze Kedugunkarm Kenny Lamache, Samajar Sandia. Suze Duchi, News at 9. Norsen, Suze Dukunkarm Chigrochi, Akashoni Tawank, Nork. Lerim bana chazang duin bur. Langi nangin data lerim seraga na deshnup tuk lerim detru ning chuzuk gul shusu ning shuji nuk lerim ning chuzuk gul shusu san naun bur. Langi nang uddebka lerim seraji dus uz agashwani tawang yin bur. Langi changma nubdek chuzi grok gungkarm chiyong dur. Da yukbu lerim hindi gul shusu lerim jarokka san nang sa.